ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा। त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एका अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला। ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD मध्ये। आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाहीयेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे। आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिती, हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे, दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर, म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना, म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली। तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं। मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे।
2: थँक्यू सर, थँक्यू सो मच।
1: आणि आदिती, आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात। नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तू अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग।
2: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले, 10 दिवस म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये। मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात, तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं। पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती, की काही वेळेस तर वाटलं की आता झालं, सगळं संपलं आपलं। पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं। तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत। म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून, तर ते मी एकटीच आहे। आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला, म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढे आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये, आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते। पण ऍक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं, आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची। म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या, आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली। तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4th दिवशी मी अभ्यासाला बसले होते सर।
1: म्हणजे तो फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
2: हा, पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता। तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला, तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की

0: 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास टूचा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास थ्रीचा. तर पेपर दिले वगैरे, झेडपीचे पण पेपर दिलेले आहेत मी, पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत, पण रिझल्ट पीडब्ल्यूडीचा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही, किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी, बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता, सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
1: तर अदिती, खरं तर हे खूप भावनिक आहे, मला पण बोलताना तेच ते भावनिक झाल्यासारखं होत आहे. पण याला असं म्हणू शकतो, वडील काय करायचे?
0: पप्पा शेती करायचे.
1: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळत आहे, म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो, पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं तर निश्चित हे हा योग जो आहे तो जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
0: हो सर.
1: तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून, पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटतं की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तू यश मिळवत आहेस.
0: थँक्यू सर.
1: तर आदिती, आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
0: आहे.
1: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते, पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलंतेस ना?
0: अर्थात 10वीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे 1 नंबर 2 नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत, स्टील नाव. 10वीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निव्वळ 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86ला, मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर, पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर. म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
1: सिव्हिलच करायचं कारण कम्प्युटर इंजिनिअरिंगला तर लोक
0: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोलवलं होतं तिथे.
1: तो टर्निंग पॉईंट
0: त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटर मधून केलं, तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे, इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, 1-1, 2-2 मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28ला पास असायचं, मला 30-32 अशा इन अँड ॲव्हरेज स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की 4th सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे 4th, 5th, आणि 6th सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना 3rd इयरची खूप धास्ती घेतली होती की 3rd इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इश्यू. तर अभ्यास केला होता 3rd इयरमध्ये, पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे ते 3 सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे, म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांना कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, पण टिल नाव आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ऍट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव्ह एक्झाम्पल आहे की ती मीच आहे, तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर जेव्हा डिप्लोमाला होता आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झाले पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हने बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
1: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. मग हे तुझा आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचंय म्हणून?
0: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं. आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते. पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे. तर त्यानुसार मी अभ्यास करत होते आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
1: तारीख कधी कळली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
0: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7वं सेमिस्टर चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते. तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशन मध्ये केला ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे. म्हणजे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 दिवस गेले मध्ये, पण मी माझी ग्रिप सोडली नाही.
1: आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली जरी एक पेपर असेल, तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवला किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
0: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो त्यामध्ये सगळे विषय 18 विषय कव्हर केलेले असतात आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 विषय असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतं. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता. आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोराम बाळंबे सरांचं पुस्तक होतं आणि इंग्लिश व्याकरणासाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही नाही म्हणतर 6-6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
1: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
0: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचं खूप योगदान आहे किंवा इथंपर्यंत त्यांनी आणलंय.
1: बर.
0: त्यामध्ये खूप आळशी मी, नट्स कधी काढणार नाही, डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा. पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या सेकंड इयर पासून आतापर्यंत अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, काय करायचं, कुठल्या पॉइंट्स फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत ह्या पॉइंटवरती जास्त फोकस करा, इथंपर्यंत मॅडमच्या स्टडीचे डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळ मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि मी तर एवढी लक्की असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळंच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
1: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या पीडीएफ मध्ये दिसलं तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
0: त्यानंतर पीडब्ल्यू डीची प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी टी सी मेन्शन केली होती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असेल, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला टी सीची गरज होती. तर मग ती टी सी पण घेतली मी मागून. टी सी लागल्यानंतर 10वीचे मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते 10वीची हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि टी सी काढली होती 10वीत, तर ती टी सी डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीटच, मग तिथे पी डी एफमध्ये डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल 10th सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. तर मी विचारलं अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते 10वी सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 वाजता माझी ट्रेन होती आणि मी म्हणलं ना ते माने सर, म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ॲडमिशन इकडचं इकडं ट्रान्सफर केलं. त्या सरांचा फोन आला मला आणि अशी अशी तुझी हे मुंबईला होता आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचा मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13 तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता, आणि शाळेतून सनद आणली काढ आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारले 10वीची, मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे पण सनद, सनद जन्म दाखला, मार्कशीट वगैरे, सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते, कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला, बॉन्ड, या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हां, तर ते स्टार्टिंगपासूनच, म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर 13 तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
1: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी ह्याच्याशी, ती मूळता राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून पीडब्ल्यू डी विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा त्या कुठल्या दिल्या होत्या?
0: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत मी. जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधारे विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत, आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
1: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होती?
0: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय, रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधारमध्ये.
1: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये त्या पदामध्ये काय फरक असतो का?
0: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहे दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
1: अच्छा, म्हणजे पाटबंधाऱ्यामध्ये थोडंसं अपग्रेडेशन असेल असं वाटतं. अच्छा, ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठेतर पुणे मुंबई जायचं असतं, अब्रॉडला जाण्याचा विषय असतो. एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलेलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं. पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
0: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठे आमच्या घरामध्ये, अजून मला 2 चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा असं गावाची ओळखच आहे सर की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे.
1: तर म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
0: तसं नाही. आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना, चांगल्या, हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासूनच खूप सपोर्ट राहिला. मी एवढी नसते मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती आणि तिला तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागलं. असे दोन दोन वर्षाच्या गतीने आमच्या घरात तीन सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासूनच त्यांचा प्रस्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता. त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर आणि तिसरे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह राहिले आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
1: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथल्या दोन तीन वर्षाचं एज्युकेशन असेल किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग.
0: स्मार्ट
1: सपोर्टच विचारतोय.
0: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झालं पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे. तर जे माझे मैत्रिणी आहेत ते विचारायचे, काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर की तीन तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
1: अच्छा, याचा अनुभव तू घेतला?
0: आहे आहे, अनुभव आहे मला. फक्त रील्स स्कोर करणे आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही. आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
1: बर, मग तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की दोन दोन तीन तीन तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं, पण मग जे आता अभ्यास करताय, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत किंवा ज्यांना कोणाला आपलं एम गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
0: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं.
1: बरं, पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
0: गरज पडणार
1: नाही.
0: एम क्लिअर असेल तर एकतर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच, म्हणजे ह्या वयात कसं एकतर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
1: बरोबर,
0: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर. तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही नंतर पुन्हा गेलंच नाही.
1: आजूबाजूला वातावरण तसं असेल?
0: नाही सर, नव्हतं. माझं फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
1: बर, तर मग आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून, धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो हे पण आपण पाहिलेलं आहे, तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या ज्या काही मुली असणार आहे त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
0: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो, आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाही तर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे. काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
1: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आले की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
0: दोन दिवसापासून चालू होतं सर की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही. एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर नाही लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. 4:45 लिस्ट पडली तेव्हा मग पण मी 5 वाजता बघितली तर समोर आई होती. मग असं कुठंतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते. मिरेट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झालंय. तर मला असं वाटायचं की बापरे आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार, म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू. पण सर्च PDF बघितली, नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाकमध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे. 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS तिथकच बघितलं, म्हणलं नक्की मीच आहे का. फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठंतरी वाटलं की पप्पांनी माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितले होते की कुठंतरी आपल्या मुलींना पण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला. ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता, पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन आय डी असते आणि रोल नंबर, म्हणजे 3 वेगवेगळे फेज असतात. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसते तेच आपण बघितलेलं, रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठणं. सगळे गावातले माणसं आले, रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घर गच्च. पण माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का, डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर महाराष्ट्रात म्हणजे काय. आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना तेव्हा 300 जण माझ्या नंबरवरती होते, 153.81 महाराष्ट्रातले 300 लोक होते. खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं काय होणार आहे. मग ते झालं 8-9 वाजता, 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का, एकदा चेक तरी करते. म्हणून मी डबल रूम मध्ये जाऊन बघितलं माझे ऍप्लिकेशन फॉर्म, रोल नंबर, आय डी, सिरियल नंबर. तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. असे 2-3 दिवस
1: हे जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी,
0: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून. ते खूप लवकर झालं.
1: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं जे तू एक विषय बोलतेस ना, खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं, कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचं आहे, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आधी ती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे, पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस, निश्चितच हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे, आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतं की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू म्हटली होती की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड थोडंसं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता, पण चित्रपट पाहणं, TV पाहणं असं काही विषय होता?
0: नाही सर, TV तर जवळजवळ 6 वर्ष झालं मी TV, माझं TV कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाहीये त्या गोष्टींमध्ये. किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाची चोड आहे, तसातला पण काही भाग नाहीये. एव्हरेज स्टुडंट कुठपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता. पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर, वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला हार्डली 2-3 तास तर मी देतच देत होते. आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय, त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कुणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफ मध्ये पॉइंट घडले सर. ह्यात मी तर स्वतःला एवढं लकी सांगते की तेरणाचे स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिट मध्ये गेले.

0: सहाय्यक सुन ते प्रमोशन मिळत मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायचे आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं कम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं आणि धाराशिवचा नाव लोक तू तशा पद्धतीनं वाढवावा अशा पद्धतीने रेडिओ तरणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ते निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रेरणादायक ठरणार. आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का? सांग.
1: मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहावा, गेट अ ग्रीप अँड
0: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
1: पाहिजे. यस सर, यस.
0: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे. तर निश्चित, तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते आपण ऐकत राहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेना, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500000. ऐकत राहा, नंदी राहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नको भव्य वाडा

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो नक्की। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
3: हर घर सूर्यघर।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
4: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्त्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्त्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्त्वाचा सहभाग असतो। आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात। सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो, हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात। शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात। सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते। सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही। कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो। हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात। आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती। सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते, त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते। झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात। जमिनीला 0.5% ते 1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते। जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात। वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते। आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात। मातीतील कणांची रचना दाणेदार बनते, शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते। जलधारणा शक्ती वाढते। भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते। मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते। पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, हवा खेळती राहते, त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते। जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते। हे जीवाणू विविध अन्नद्रव्य वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते। आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात। सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम। रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात। या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते। रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50-150 किलो नत्र स्थिर करतात। या खताच्या वापराने उत्पादनात 19-62% वाढ दिसून आलेली आहे। रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत। एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत। रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे। रायझोबियम जैविक खत तूर मूग उडीद सोयाबीन हरभरा भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एक दल तृणधान्य जसे ज्वारी बाजरी गहू मका कापूस फळे भाजीपाला या पिकांसाठी ॲझॅटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझॅटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका बाजरी गहू भात ज्वारी फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकांमध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकांमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस रताळी बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते. त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद पालाश नत्र कॅल्शियम सोडियम जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र स्फुरद पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू, द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र स्फुरद पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र स्फुरद पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10-25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीमधील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि या कार्यक्रमाची एक थीम पण असते आणि आजची जी थीम आहे ती इंटरेस्टिंग अशी थीम आहे, ती आहे मोहब्बत। तर आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऐकणार आहोत आपण लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे महबूब की मेहंदी।

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे कटी पतंग.

श्रोते हो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे आप आए बहार.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे ती आहे मोहब्बत, आणि याच थीमचा आनंद आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत संतोष आनंद यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट प्रेमरोग.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे त्रिदेव.

श्रोतेहो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, साहिर लुधियानवी यांचं, संगीतकार रवी आणि चित्रपट आहे आंखें.

0: मोहब्बत कभी कभी।
1: श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत एक रिश्ता या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत। संगीतकार आहेत नदीम श्रवण।

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद आणि चित्रपट आहे हिरो नंबर 1.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत दिल है तुम्हारा या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात नवाब आरजू यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक, चित्रपट गॅम्बलर आणि गायक कलाकार कुमार सानू.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भात जर आपली काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही आम्हाला निश्चितपणे व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. पुन्हा एकदा सांगतो, 9970500900. आपण ऐकत राहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
3: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाइट बिलाचे.
3: आता 0 रुपये कसे देऊ.
2: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
3: हो नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
4: हर घर सूर्य घर.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन. क्लासिक रेडिओ शो असतो RJ प्रगतीचा. नमस्कार. आपल्या संगीतानं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा काळ गाजवणारे संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. राम उर्फ सुरेंद्र हेनरे आणि लक्ष्मण उर्फ विजय पाटील या जोडीनं चित्रपटाची संगीताची दुनियाच पालटली. राजश्री फिल्मचा एजंट विनोद हा या जोडीचा पहिला हिंदी सिनेमा होता. तर मराठीमध्ये दादा कोंडके यांनी आपला सिनेमा पांडू हवालदार या सिनेमाचं संगीत करण्याची या दोघांना पहिली संधी दिली. आणि मग काय, पांडू हवालदार या सिनेमाच्या तुफान यशानंतर तुमचं आमचं जमलं, बोट लावीन तिथं गुदगुल्या, राम राम गंगाराम, आली अंगावर, अशा एकाहून एक धमाल सिनेमांना या जोडीनं संगीत दिलं. त्यांनी 75 अधिक हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिलं. हिंदीत तर हमसे बढकर कौन है, दीवाना तेरे नाम का, पोलीस पब्लिक, 100 डेज, दिल की बाजी, पत्थर के फूल याला तर त्यांनी संगीत दिलंच. पण 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया नंतर हम आपके है कौन आणि हम साथ साथ है या सिनेमानं त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. आज क्लासिक रेडिओ शो मधून त्यांची ठसकेबाज मराठमोळी गाणी येत आहेत आपल्या भेटीला. मात्र त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, या जोडीला

0: राम लक्ष्मण हे नाव कसं मिळालं, ते कोणी दिलं आणि त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची.
1: जसं जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढत बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, गन हे बघून दुश्मन जळ.

0: चूल तय झोकत नाचतोय धोतरा
1: चोरीचा शेंगा झोकत शेंगा लपलाय भुईमुंग भितरा
0: मधी वाटा न बघ।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

कहो सुन कहो बस सुन कहो ये संतेला अनमाहिम चा हलवा दे तो तुला गपोरी माहिम चा हलवा दे तो तुला।

धाम लता इश्क एटम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम लता इश्क

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे अगदी स्पेशल. आज आपण बोलतोय संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी. राम लक्ष्मण जोडीच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट म्हणजे एजंट विनोद. एजंट विनोद केल्यानंतर राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे यांचं 1976 मध्ये अकालीन निधन झालं. पण त्यांच्या जाण्यानंतर विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावानंच संगीत दिलं. त्यांनी आपल्या या जोडीच्या नावामध्ये बदल न करता किंवा स्वतःचे नाव मोठं करण्याच्या मोहापेक्षा आपल्या या मित्राचं नाव संगीतातून जिवंत ठेवलं. सुरेंद्र हेंद्रे यांच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण या नावानं संगीत देणं विजय पाटील यांना बरोबर वाटेना, आणि म्हणूनच त्यांनी राम लक्ष्मण या नावाने अनेक सिनेमांना संगीत दिलं आणि ते सिनेमेही यशस्वी झाले. मित्राबद्दल वाटणारी आस्था, प्रेम आणि माणूस म्हणून ते कसे होते हेच यातून दिसून येतं.

कन्याचे सीन हले काय ग तू।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून. कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेना 90.4 FM वरून, आणि रेडिओ तेना ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण मधील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 ला नागपूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात अत्यंत प्रवीण होते. त्यांच्याकडूनच हा वारसा विजय पाटील यांच्याकडे आला होता. त्यांनी प्राथमिक संगीताचं शिक्षणाचे धडे हे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडून गिरवले होते, आणि उर्वरित क्लासिकल संगीताचं शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था नागपूर येथून पूर्ण केलं. पण त्यांनी कायमच मोठी स्वप्न बघितली, त्यामुळं आपल्या करिअरचा केंद्रबिंदू केंद्रस्थान मुंबई राहावं यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एक ऑर्केस्ट्राची सुरुवात केली. आणि अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली. आणि मग पुढे काय झालं सांगणार आहे थोड्याच वेळात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेना 90.4 FM वरून, आणि रेडिओ तेना ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण हे नाव कसं पडलं, ही जोडी कशी झाली, या जोडीची सुरुवात नेमकी कशी झाली, तर करिअरचं स्थान मुंबई हवं यासाठी विजय पाटील यांनी नागपूर सोडलं आणि ते मुंबईला आले आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला लागले. विजय पाटील यांचे मोठे बंधू सुरेंद्र यांच्यासोबत एक गाण्याचा कार्यक्रम करत होते. याच कार्यक्रमाला हजर होते दादा कोंडके. दादा कोंडकेंना यांची गाणी प्रचंड आवडली आणि त्यांनी पांडू हवालदार या त्यांच्या मराठी सिनेमासाठी गाणी करणार का असं त्यांना विचारलं. त्यावेळी संगीतकाराच्या जोड्या काम करत असत, त्यामुळे दादा कोंडके यांनी सुरेंद्र यांचं राम आणि विजय पाटील यांचं लक्ष्मण असं नामकरण केलं. विजय पाटील यांना त्यांच्या घरात प्रेमानं लखन म्हणत असत, तेवढंच दादांनी लक्षात ठेवलं आणि त्यांचं नाव लक्ष्मण असं ठेवलं आणि त्यातूनच राम लक्ष्मण या संगीतकार जोडीचा जन्म झाला. लोकांना आवडणार संगीत कसं द्यायचं याचे धडे राम लक्ष्मण यांनी दादा कोंडकेंकडूनच घेतलं होतं.

मला नाही दखे तो मला जळवी तो हो गहिव्या चूड्या बिगर तेला शोभा कुठली का मल्ला असं खट खट

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ देणा 90.4 FM वरून आणि रेडिओ देणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आर्ज प्रगती आहेच तुमच्या सोबत. आज आपण आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये बोलतोय राम लक्ष्मण या जोडीबद्दल. लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशीच गाणी देण्यात या जोडीचा हातखंडा होता. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. वयाची VC ओलांडल्यानंतर नागपूरवरून घर सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मुंबईला आलेले विजय काशीनाथ पाटील यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वतःचा असा स्वतंत्र ठसाही उमटवला. बॉलिवूड मधला हा मराठी माणूस आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामधून आपल्या सोबत आहे. सुरेंद्र हेंद्रे उर्फ राम यांचं तर 1976 मध्येच अकाली निधन झालं, तर लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचंही नुकतंच 22 मे 1921 ला निधन झालं. मात्र या जोडीनं निर्माण केलेलं संगीत हे अजरामर आहे, आणि म्हणूनच तर रोमॅन्टिक असो, भक्तिगीतं असो किंवा मग मस्तीखोर धमाल गाण्यामध्ये प्रचंड गोडवा आहे, आणि त्यामुळेच आज आणि येणाऱ्या अनेक पिढ्याही गाणी ऐकत राहणार. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना रेडिओ तेरणाचा सलाम.

0: शिकून लोक झाली सुधारणा भारी बापाला नेत्या ती कोर्टाच्या दारी पोर
1: बापाला नेत्या ती कोर्टाच्या दारी
0: हर्षानी सवरती म्हणून म्हणती कायदा गाढव हाय हो
1: कायदा गाढव हाय हो
0: कायदा गाढव हाय हो अडला नारायण धरी गाढवाच पाय हो
1: अडला नारायण
2: धाव
0: हरी
2: अडला

0: पुरुषाच्या जागेवरती बसली आता बाय हो,
1: बसली आता बाय हो,
0: हा बसली आता बाय हो, अडला नारायण घरी गाढवाच पाय हो,
1: अडला नारायण
0: घरी गाढवाच पाय,
2: हरी हरी क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी देखील तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तरीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता, तेव्हा जरूर मेसेज करा. पुन्हा भेटूयात नवीन भागात. आज आपण इथेच थांबतोय. मी आरजे प्रगती निरोप घेते, नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपार से 1:15 होता है. आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम 9970590 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकता. त्याचबरोबर पूर्ण नाव पूर्ण पत्ता गाण्याचा बोल पाठवून व्हॉइसमध्ये देखील तुम्ही आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात सामील होऊ शकता. तर थोडीशी तब्येत आहे, थोडीशी बरी आहे, तर जाणवत देखील असेल त्या आवाजातून थोडासा फरक जाणवतोय ना. चला, 15 मिनिटं थोडीशी उशिरा आली आहे. सर्वजण आपले श्रोते बरेचसे काही गावी आहेत, रक्षाबंधनाचा सण आहे आणि त्यात सुट्ट्या देखील आल्यात, त्यामुळे बरीचशी मंडळी ही थोडीशी गावाकडे रमली असतील. कोणी गावी गेलं असेल माहेरी सासरी, असे म्हणजे कोणाचे भाऊ येतात, कधी बहिणी जातात, तर रक्षाबंधनाचा सण हा सेलिब्रेट करून आपण आज आलेलो आहेत. तर लेट मार्क आज मला दिलेला आहे 1:15 झालेत, तर नक्कीच सॉरी म्हणते त्यासाठी. आणि सुरुवातीचंच गाणं असं काही आलंय की श्रावणाचं ऊन मला झेपेना बाई, श्रावणाचं ऊन

0: केना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना।
1: एक होता विदूषक या चित्रपटातील हे गीत आहे, आशा भोसले यांच्या सुरातील हे गीत आणि खूप सुंदर असं गीत आहे। आज तेच गीत पहिल्यांदा आलंय, आज बऱ्याच दिवसांचं ते गाणं ऐकणार देखील आहे। आणि श्रोते आहेत हिंद रेडिओ श्रोता संघ तिगाव तालुका वडवण जिल्हा बीड येथून, तर तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कांचन शिंपले, कुशीवर्ता शिंपले, श्रेया ढेमरे, साक्षी ढेमरे व समस्त शिंपले परिवार तिगाव येथून 3 महिन्यानंतर फरमाइश पाठवतात। नक्कीच सर, फरमाइश पूर्ण करते आणि पहिलीच फरमाइश तुमच्याच घेतली आहे। ऐकूयात शिंपले परिवारांची व्हॉट्सअप फरमाइश आणि सुरुवात करूयात श्रावण महिन्यातील साजेस असं जे गीत आहे आशा भोसले यांच्या आवाजातील। ओ माय गॉड, खूप छान असं गीत। सुरुवात करूयात याच सुंदर अशा गीतांनी।

चला श्रावणाचा ऊन मला झेपेना असं म्हणत आशाबाईंच्या आवाजात हे सुंदर असं गीत पहिलंच फरमाईश दिली. बऱ्याच दिवसानंतर हे गाणं मी देखील ऐकलं, खूप छान वाटतं ऐकलेलं गाणं हे. तर पुढची अशीच फरमाईश आहे. आता गावाकडे बरेचसे मंडळी आहेत तर सावरखेड एक गाव या चित्रपटातील जे गीत आहे ते सर्वांनाच आवडतं आणि कुणाल गांजावाला यांच्या आवाजातील एक कुणाल गांजावाला यांची देखील गीतं बरीचशी मराठीतली आहेत, ती खूप लोकप्रिय आहेत. एक वेगळाच आवाज कुणाल यांचा आहे आणि खरंच खूप छान त्यांनी मराठीत गाणी देखील दिली आहे. त्यातलंच हे एक गीत आहे जे सर्वांना आवडतं, अजय अतुल यांचं म्युझिक आहे. तर हे गीत ऐकायचं आहे. दीदी नमस्कार, गाव जवळे, उमेश नावडकर, रेश्मा नावडकर. दीदी खूप दिवसांनी फरमाईश आपल्याकडे केली आहे. खूप छान पाऊस आमच्याकडे आहे आज, आमच्याकडे ढगाळचं वातावरण देखील आहे, त्यामुळे आम्हाला आज एक गीत ऐकायचं आहे जे आहे वाऱ्यावरती कंध पसरला ना ते मनाचे मातीमध्ये दरवणारे हे गाव माझे. छान असं गीत आहे, ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर छान अशी गाणी येत आहेत. तर पुढची देखील गाणं असंच आहे जे खूप फेमस आणि लोकप्रिय झालेलं गीत आहे, जे आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. माझी म्हणू का ही फियट गाडी, माझी म्हणू का दोन गाडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का, माझी म्हणू का. अगदी सुपर डुपर हिट राहिलेलं गाणं आहे, खूप सर्वांना आवडते आजकाल त्याच्यावरती डान्स करताना. लहान मुलांना तर भन्नाट हे गाणं आवडतं. तर हेच गाणं ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते जे आहेत ते आहेत व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन, यांना आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि गायक म्हणजे बालशाहीर हर्षवर्धन माळी, जे धाराशिवमध्ये देखील आले होते. अगदी म्हणजे वाद्यपूजन होतं त्या दिवशी, त्यांना बोलवण्यात आलं होतं. तर त्या दिवशी त्यांनी हे देखील गीत म्हणून दाखवलं होतं. तर सुंदर आजकाल त्यांचा ट्रेंड चालू आहे असं म्हणता येईल. तर ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.
1: अहो काय लावलंय शाहीर, माझी म्हणू का, माझी म्हणू का.
2: अहो ही फियाट गाडी माझी म्हणू का.
1: कुणाची?
2: आमच्या वामन दादांची.
1: म्हणा की म्हणा.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर्ष प्रगती आहेच. सुंदर असं सुपर डुपर हिट ठरलेलं हे गाणं आहे, जे सर्वांच्याच आता स्क्रीनवरती स्टेटसवरती अगदी लहान मुलांचा व्हिडिओ करण्यात देखील आपण पाहत असाल की हे येतं. आणि त्याच पद्धतीत आता पुढचं देखील गाणं, जेव्हा ते गाणं आलं होतं तेव्हा ते देखील खूप ट्रेंडिंगमध्ये होतं. तर ते गीत होतं माझ्या दिलाचो पावशर केलोचो पाठा ऐकायचो घे न घे, असं ते गाणं होतं आणि ते देखील खूप गाजलं होतं. तर तेच गाणं ऐकायचं आहे कृष्णा आनंदगावकर आणि यश जोगदंड यांना. त्यांनी आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवली लकी हा चित्रपट आहे. तर ऐकूयात सुंदर असं गीत, पुन्हा एकदा एन्जॉय करूयात.

ट्रेंडिंग मध्ये होतं हे देखील गाणं, छान वाटतं ना गाणं ऐकायला. पुढचं देखील असंच सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये गाणं आहे, कुठलं खबरदार या चित्रपटातील, आणि सर्वांना माहीत असेल ते गाणं. पण सध्या माहिती काय माहिती त्या गाण्याची क्रेज मला पाहायला भेटते. तर पुढची फरमाईश याच गीतासाठी श्रोते आहेत आपले गायत्री गोडबोले पुण्यावरून आहेत ताई, तर आज त्यांनी फरमाईश पाठवली आहे आणि रेडिओ त्यांना माझा आवडीचा चॅनल आहे असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच ताई, असंच ऐकत चला आणि आनंद घेत चला. गायत्री गोडबोले ताई पुणे येथून.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मराठीचा तडका हा स्टार्टपासून लागला आहे आणि सुंदर गाणी येत आहेत. छान वाटते मला देखील, कारण की अशी गाणी देखील आपण घेत नाही कधी. तर पुढची देखील फरमाईश, जेव्हा हे गाणं आलं होतं तेव्हा देखील ते खूप ट्रेंडिंगमध्ये ठरलं होतं आणि खूप छान असं हे गीत ऐकायचं आहे. लक्ष्मण योगा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना आज गीत ऐकायचं आहे नखरी वाली. तर हे देखील गीत खूप सुंदर आहे, मराठीतील मध्ये खूप ट्रेंडमध्ये ठरणारं हे देखील गीत. तर रोहित राऊत आणि सोनाली सोनवणे यांनी हे गीत बोललेलं आहे किंवा गायलेलं आहे. तर ऐकूयात हे सुंदर असं पुन्हा एकदा गीत. लक्ष्मण योगा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर येथून, व्हॉट्सअप फरमाईश.

चला व्हॉट्सअपवर माझी गाणी या कारण आज थोडासा ट्रॅक चेंज करून मराठमोळी गाणी घेतोय आणि वेगळी. आज बऱ्याच दिवसानंतर मराठी गाणी ऐकायला देखील छान वाटते मला, कारण की नेहमीच आपण 90s गीतं ऐकतोच, तर आज असा वेगळा ट्रॅक सुरुवातीपासूनच चालू झाला तर म्हटलं चला चेंज करूयात आजचा ट्रॅक. आणि अशीच सध्या ट्रेंडिंग मध्ये ठरलेली गाणी आज तुम्ही मला पाठवू शकताय 9970509 क्रमांकावरती. पुढची देखील फरमाईश, ब्रिंग इट ऑन बेबी असं जे गाणं आहे ते सुंदर असं गाणं आहे, जाऊ द्या ना बाळासाहेब या चित्रपटातील गीत आहे आणि खूप लोकप्रिय ठरलं होतं. अजय अतुल यांचा म्युझिक आहे, भाऊ कदम, साई तमणकर दिसतात पडद्यावरती, खूप सुंदर खूप लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत आहे. तर हिंदी तडका सुरू करा असं म्हणतायत अमोल कांबळे. तर आज थोडा ट्रॅक चेंज केला, तर बरीचशी मंडळांना तू थीम आवडती आजकालची, थोडीशी चेंज असली पाहिजे. सारखी हिंदीचा तडका घेऊन मराठी गाणी देखील आपण ऐकली पाहिजेत की नाही मला सांगा. आजचा प्रोग्राम कसा वाटतोय सांगा मला पटकन 9970509 क्रमांकावरती. पुढची फरमाईश ब्रिंग इट ऑन साठी सागर गवळी फ्रॉम धाराशिव येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे, तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा आणि जाऊयात ब्रिंग इट ऑन होण्यासाठी.

0: चला ब्रिंग इट ऑन झालेला आहे आणि मराठींचा तडका जो आहे गाण्यांचा तो आज एन्जॉय करतोय. छान वाटतंय, बरेच श्रोते मला सांगतात आजची थीम खूप छान वाटते आणि चालू राहू दे असं देखील त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच श्रोते हो. पुढची फरमाईश अशाच भन्नाट गाण्यासाठी जो चित्रपट आपण कधीही पाहू शकतो केव्हाही पाहू शकतो अगदी तोंडपाठ झालाय तरी देखील आपल्याला तो पहावासा वाटतो कारण की तो चित्रपटच तसा तेवढा कॉमेडी आहे आणि सोनाली कुलकर्णी आहेत त्यात आणि मकरंद अणसपुरे. कोणता चित्रपट आहे सांगा बरं, त्याच्यातलं एक भन्नाट गाणं जे गायलं आहे आता नावच आठवत नाहीये त्यांचं. आता लोकप्रिय आहेत म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत ते. कोणी गाणं म्हटलंय मला सांगा. आठवले, आनंद शिंदे यांनी. तर आनंद शिंदे यांच्या वजतलं हे सुपर डुपर हिट ठरलेलं गाणं आहे गाढवाचं लग्न हा चित्रपट आहे. या चित्रपटातील जे गीत आहे रंभेवरती काही तो सारांश सगळा करून हे गाणं जे केलं आहे ते खूप लोकांना आवडतं आणि ते गाणं आता आलंय. तर मराठीतला तडका वेगवेगळा तडका येतोय तर हा देखील तडका खूप छान आहे. तर तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मारोरा जिल्हा वाशिम येथून हिरामण खिराडे सर शनिवार टू शनिवार फरमाईश पाठवतात. सारिका आम्रपाली सोनारी आदर्श आर्य अन्य मंगेश तसेच त्यांचे मित्र सुरेश भट गौरव खाडे संतोष कोळी अनंत कुलकर्णी राजा पदुर्गे दादा अकबर शेख दत्ता कदम अमोल कांबळे शशिकांत कांबळे ओमप्रकाश गित्ते कुबेर मस्के अशोक शिंदे रफिक इनामदार राजकुमार माने सर सचिन झेंगडे सर गजानन कावरके बाळासाहेब सोलंकर सर प्रतिभाताई बारबोले या सर्वांकडून गोड आवाज असलेल्या प्रगतीताईस नमस्कार. समस्त श्रोत्यांना नमस्कार आणि आज हेच गीत ऐकायचं आहे. चला तर आनंद घेऊया या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात गाढवाचं लग्न या चित्रपटातील सुपर डुपर हिट राहिलेलं गाणं रंभेवरती माझी रंभा ग. ऐकूयात आनंद घेऊयात.
1: रंभा सावळ्या मियाली

गाढवाचं लग्न या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक डायलॉग हा एकदम युनिक, कारण की मकरंद सरांनी तो इतका लोकप्रिय करून ठेवला चित्रपट. त्यांची ऍक्टिंग असेल, त्यांचे डायलॉग्स डिलिव्हरी करणं असेल, कॉमेडी असेल, खूप सुंदर असा चित्रपट आहे. आपण कितीही वेळेस म्हणजे पाठ झालाय तो चित्रपट खरं तर सर्वजणांना, तरी देखील तो सर्वांना आवडतो. तर पुढची फरमाईश आता जाऊयात जे लग्नाऊ लोक आहेत अशांसाठी गाणं पुढचं म्हणजे देवर देवा देवा. खूप सुंदर असं हे देखील गाणं आहे जे लग्नाऊ लोक आहेत अशांसाठी, हे डेडिकेट करण्यासाठी सॉन्ग दिलं जातं. तर आज असंच गीत ऐकायचं आहे. आपल्या ताई आहेत शिवानी गोसावी, गाव वळण, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथून. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आलेली आहे, तर नक्कीच आनंद घेऊयात. ऐकूयात शिवानी ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, लग्नानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. जी फरमाईश आलेली आहे ती म्हणजे खूप लोकप्रिय, ते देखील असंच ब्लॉक बस्टर ठरलेला चित्रपट, सर्वच गाणी लोकप्रिय, अगदी जास्तीत जास्त कमाई केलेला चित्रपट सैराट. या चित्रपटातील गीत आणि पुढची फरमाईश अजय अतुल यांच्या म्युझिक आणि आवाजातील गीत नागराज मंजुळे यांचा चित्रपट. आणि हे गीत ऐकायचं आहे अंकुश सावत, माळ बोरगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड येथून. तर आता आपण लग्नाहून हे गाणं ऐकलं, त्याच्यातली जी हिरोईन आहे ती देखील धाराशिवला येऊन गेली आत्ताच 2 आठवड्याखाली, आय थिंक सो गेल्या आठवड्याखाली. तर असंच वाद्यपूजन होतं, त्यावेळेस तिला बोलवण्यात आलं होतं, तर ती देखील आली होती, आठवण आली तिला पाहिल्यानंतर. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात सैराट या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा, आणि होऊयात सैराट.

एव्हरग्रीन गाणं आहे हे देखील, त्याचं म्युझिक असेल, त्याचं चित्रीकरण असेल आणि ती स्टोरी असेल, ती सर्वांच्या खूप जवळ काय म्हणता येईल राहिली होती. कारण की एक वेगळाच स्टोरीचा प्रकार घेऊन नागराज अण्णांनी हा चित्रपट केला आणि खूप सर्वांना भावला होता तो. अगदी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना काही समजत नव्हतं, पण जेव्हा तो चित्रपट पाहिला बऱ्याच लोकांना तो धक्का देखील बसला होता. जसं की फँड्रीमध्ये देखील तसाच विषय झाला होता की शेवटचा दगड जेव्हा फेकतो तो कोणावरती फेकतो हे प्रश्न नागराज अण्णांनी विचारला होता त्या चित्रपटामध्ये. आणि ही देखील स्टोरी अशीच घेऊन वेगळ्या पद्धतीत आले होते, ज्यांनी करोडोची परत लढायल केली त्यांच्या चित्रपटाने असा लक्षात आला चित्रपट. पुढची फरमाईश कोणाची म्हणा? आता खरं तर 12 वाजले नाहीत, पण आता वाजले की 12 असं म्हणत धाराशिवचे आपले जे श्रोते आहेत वैभव अप्पा इंगळे, धाराशिव श्री काळ भैरवनाथ वेल्डिंग मटेरियल सप्लायर, त्यांनी पहिल्यांदा काय लिहिलं होतं माहिती आहे? त्यांनी एक गाणं दिलं होतं पण ते लाईव्ह नव्हते म्हणून मी त्यांना विचारलं होतं. कारण की काल पण त्यांची फरमाईश त्यांनी ऐकली नव्हती, पण आज त्यांची फरमाईश त्यांना सांगितलं की यानंतर ऐका. त्यांनी आधी असं लिहिलं होतं, FM ते ना रेडिओची फ्रिक्वेन्सी जुळली की मनाच्या वाईब्स आपोआप जुळते आणि RJ सर प्रणालीचा नाही प्रगतीचा आवाज लागला की दिवसच खास होतो. थँक्यू सो मच. आवाजात जादू, बोलण्याचा अंदाज, RJ प्रगती म्हणजे FM तेरणा रेडिओची खरी शान आहे. अगं बाई खूप छान सर, थँक्यू सो मच. आणि त्याच्या पुढे असं लिहिलं आता मी म्हटलं की लाईव्ह आहात का तेव्हा, मग त्यांनी ते गाणं ऐकलं आय थिंक सो, तर ते दुसरं आता चेंज करून नटरंग या चित्रपटाचे सुपर डुपर हिट राहिलेलं, त्याची लावणी आहे बेला शेंडे यांच्या आवाजातील खूप सुंदर हे गीत आहे. इथून खरं तर त्या खूप गाजल्या होतं, हे गाणं सर्वांच्या लक्षात राहिलं होतं आणि इथून अमृता खानविलकरला एक नवी ओळख भेटली होती. तर पुढे असं लिहितात, नेहमी रेडिओ तेरणा ऐकत असतो, रेडिओ ऐकणं मला खूप आवडतं, विशेष म्हणजे आपल्या माणसासोबत असल्यासारखं वाटतं, आपली माणसं आपला आवाज. थँक्यू सो मच सर, असंच प्रेम करत रहा. इतर देखील श्रोत्यांना आपल्या रेडिओ तेरणाबद्दल सांगा आणि नक्कीच आपल्या धाराशिवमध्ये देखील रेडिओ तेरणाची क्रेज ही वाढू द्या आणि मला जसं की माझ्यावर देखील असंच प्रेम करत रहा. ऐकूयात आपले जे नवीन श्रोत आहेत धाराशिव येथून, ते नेहमी ऐकतात पण कधीच फरमाईश पाठवली नव्हती. काल त्यांनी पाठवली होती पण ती पूर्ण केली पण त्यांचं लक्ष नव्हतं. आज मग म्हटलं चला आज त्यांना सांगूनच त्यांची फरमाईश.

पूर्ण करूयात. आता म्हणत मी तर म्हणणार नाही, कारण की आता वाजली माझी वाजायची वेळ पण नाही झाली, 3 वाजता मी जाणार आहे, त्यामुळे आता म्हणू पण नाही शकत. तर बेला शेंडा यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे, आनंद घेऊयात आपले धाराशिवचे श्रोते वैभव इंगळे सर यांच्या व्हॉट्सअप फरमायशीचा.

0: चला एक लावणीचा तडका यामध्ये गेला आणखीन म्हणून छान वाटलं. तर चला पुढची फरमाईश घेते आता जाऊयात डॉल्बी वाल्याकडे. तर श्रोते आहेत आपले नियमित श्रोते जे आहेत ते आहेत बऱ्याच दिवसांचा सरांचा माहिती फरमाईशीचा हे आलाय फरमाईश आली आहे. तर दत्तात्रय खुणे सर, ओम खुणे, सोहम वाघमारे, शोभा खुणे, पळूस तालुका पळूस सांगली महाराष्ट्र येथून. तर खूप छान आज त्यांनी देखील गीत पाठवलंय जाऊन नाना बाळासाहेब या चित्रपटातीलच डीजे वाल्या हे जे गाणं आहे ते देखील खूप गाजलेलं आहे आणि आजकाल आपण ऐकतो देखील. तर तेच गाणं त्यांना ऐकायचं आहे. तर नियमित श्रोते आहेत ओम खुणे, सोहम वाघमारे, शोभा खुणे, पळूस तालुका पळूस सांगली महाराष्ट्र येथून. तर यानंतर आपण खरं तर अशोक शिंदे सरांचा व्हॉइस द्यायचा आहे. काय म्हणतात ऐकूयात.
1: प्रकृतीदी मी दारपशिनायतून आपला नियमित श्रोता अशोक शिंदे बोलत आहे. काल मला भरपूर जणांनी विचारलं मला रेडिओ पाहिजे आहे. मी काल लिंक स्टेटसला ठेवून घ्या म्हणलं. कार्यक्रम आजचा छान चालला आहे. मराठी गीत छान छान ऐकायला मिळत आहे. ऐकत राहा रेडिओ तेरणा. धन्यवाद. मी अशोक शिंदे दारपळ शिरा येथून.
0: थँक्यू सो मच अशोक शिंदे सर. तुम्ही आणखीन रेडिओ तेरणाचा प्रसार करताय त्याबद्दल आणि ते म्हणतात की नारळी पौर्णिमेचा व आजचा कार्यक्रम इतका छान झालाय मन भारावून गेलंय अशी गाणी कुठेच ऐकायला मिळत नाहीत. धन्यवाद रेडिओ तेरणा, आपली माणसं, आपला आवाज आणि तुमच्या आवाजात गुणगुणून कार्यक्रम छान होतो. थँक्यू सो मच अशोक शिंदे सर. असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकूयात आपले नियमित श्रोते खुणे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.
2: गंगनाम गंगनाम गंगनाम लाव के कड़क अजय अतुल लाव.
3: दिस इज द साउंड ऑफ अजय अतुल. ब्रिंग इट ऑन बेबी.

काय आपण बोलत असतो आणि हे गाणं नक्कीच वाजून आपण डान्स देखील करत असतो. तर तशीच पुढची देखील फरमाईश आहे जी तेव्हा चित्रपट खूप गाजला, खूप लोकप्रिय ठरला आणि त्या चित्रपटातील गीत जे खूप गाजलं, आनंद शर्मा आणि वैशाली माढे यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. तर हेच फरमाईश आपले पाठवले आहे आपले नियमित श्रोते आहेत कवी तुमका बार्शी जिला सोलापूर इथून शिवराम मस्के शर्मिला मस्के यांची आणि आज त्यांना गीत ऐकायचं आहे जत्रा या चित्रपटातील गीत आहे. तसंच मला आपल्या नियमित श्रोत्या म्हणतायत की तुम्ही रोज रोज आता नवीन थीम वेगवेगळ्या प्रकारची गाणी घेऊन येत आहे, आम्हाला खूप छान वाटतंय आणि प्रगती मॅडम आमच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन तुम्ही कार्यक्रम सादर करता आणि आम्हाला पण बदल हा हवाच असतो. खरंच कार्यक्रम टॉप लेवलला जात आहे, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लाजवाब गाणी ऐकायला मिळत आहेत असं मला शुभांगीताईंनी सांगितलंय. तर थँक्यू सो मच शुभांगीताई, असंच प्रेम करत राहा, ऐकत राहा, तुम्हाला नक्कीच आनंद देण्याचा प्रयत्न मी करत असते. तर आता देखील जाऊयात कोंबडी पळाली हे गाणं जेव्हा आलं होतं तेव्हा सर्वच जण डान्स करायला लागत होती आणि असंच हे डान्स करायला लावणारच गाणं आहे. तर ऐकूयात शिवराम मस्के सर आणि शर्मिला मस्के त्यांची व्हॉट्सअप फॉर मॅश.

0: लागली आग कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी आग लागली
1: आह कोंबडी ही पळाली तंगडी ही धरून लंगडी ही घालायला लागली
0: आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली

आनंद शिंदे आणि वैशाली माडे, नाहीतर वैशाली सामंत यांच्या आवाजातील हे गीत आहे. चुकून माझ्याकडून वैशाली म्हटलं की ते माडेच येऊन जातं, तर वैशाली सामंत यांनी हे गीत गायलं. तर पुढची फरमाईश आहे स्वप्नील बांदोडकर यांची. आता हुप्पा होऊया या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि आज शनिवार देखील आहे, तर त्यानिमित्ताने गीत ऐकायचं आहे त्यांना. हुप्पा होऊया या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत ईश्वर देवीदास बयस, मुक्काम पोस्ट नागठाणा, तालुका जिल्हा वाशिम इथून बोलतोय. रक्षाबंधनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ताई आपणास. थँक्यू सो मच. श्रोत्यांना देखील सांगितलं त्यांनी. तर आज मला हुप्पा होऊया या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सोबत ऐकणारे गणेश वडे, रोहित ठाकूर, आकाश नवले, रामेश्वर भालेराव, गणेश सुरुषे या सर्वांनाच आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. चला तर आता जाऊयात देवदर्शनाकडे आणि ऐकूयात हुप्पा होऊया या चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

0: चला जय हनुमान म्हणत पुढे वळूयात. आजचा सुंदर असा कार्यक्रम करण्यात श्रोत्यांचे देखील आभार की त्यांनी तशी गीतं पाठवलेत. पुढची देखील गीत असंच खूप गाजलेली एक लावणी आहे जी आहे ढोलकी या चित्रपटातील, आणि हे गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत आपले लक्ष्मण माळी सर, ते म्हणतात ताईसाहेब माझी फरमाईश घ्यावी कारण आम्ही सेटिंग कामगार आहोत, कामावरच रोज रेडिओ त्यांना ऐकत असतो. असं ढोलकी या चित्रपटातील गाणं ऐकायचं आहे. आमच्या कामगारांची इच्छा आहे की लक्ष्मण माळी राहणार घारगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव, कामगार अलीम बागवान, लक्ष्मण माळी, लक्ष्मण उमाप, सुनील माळी, बालाजी वाघमारे या सर्वांना हे गीत ऐकायचं आहे. तर सर माझ्या मदतीला लाईव्हमध्ये कोणी नसतं, आपले श्रोते म्हणतात मला लाईव्हमध्ये तुमच्यासोबत कोणी असतं का, नाही मी एकटी असते इथे लाईव्हमध्ये. तर ढोलकी या चित्रपटातील ही सुंदर अशी लावणी त्यांनी पाठवली. पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधव या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसून येतात, आणि खूप गाजलेली ही देखील लावणी आहे जी बेला शेंडे यांनी गायली आहे. चला आनंद घेऊयात त्या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात लक्ष्मण माळी सर आणि त्यांच्यासोबत जेवढे काही त्यांचे मित्र आहेत किंवा कामगार वर्ग आहे यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: धकटी तक तांग, धकटी तक तांग, देखी तक देखी तक देखी तक तांग तांग तांग तांग धिनता धा धा धिनता ता धिनता तक दगिन दगिन दगिन दगिन ता क्रदिन तनक धिनत धिन तनक धिनत

आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि सुंदर असं गीत. पुढचं देखील गीत ट्रेंडिंगमध्ये ठरलेलं आहे. आत्ता आपण सहज स्क्रोल केलं ना तरी हे गाणं आपल्याला ऐकायला भेटतं. जुनं गाणं आहे पण गीत ताजं तवानं आहे असं म्हणता येईल. तर गीत खूप म्हणजे आता स्टेटसला देखील मी पाहिलं होतं, बऱ्याच लोकांचं आजकाल हे स्टेटस होतं की असाच होता मनात माझ्या, माझा सा जडगा, स्वप्ने पाहिला तसा भेटला माझा सा जडगा, माझा सजण, माझा राजा रे, माझा सजण. असं ते गाणं सुरू होतं आणि सर्वांचं स्टेटस हेच आजकाल मला दिसत होतं. तर हेच गीत ऐकायचं आहे मुकम पूस लोणी तालुका परंडा जिल्हा धाराशिव प्रताप हिगे गणेश शिंदे संजू आप्पा माळी कबीर मस्के आणि खरा वारसदार या चित्रपटातील हे गीत आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात पुन्हा एकदा त्या एव्हरग्रीन गाण्याचा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश राजकुमार माने सर देखील म्हणतात, आज ट्रॅक थोडासा चेंज केलात, मराठी गाण्यांचा तडका, खूप छान मराठी गाणी ऐकायला मिळतात आज, ट्रॅक बदलल्यामुळे मस्त कार्यक्रम चालू आहे असं त्यांनी सांगितलंय. थँक्यू सो मच सर. तसंच पुढची फरमाईश घेऊयात. मला माहिती नव्हतं अनंत कुलकर्णी सरांची मुलगी देखील रेडिओ तेरणा ऐकते, कारण की पुण्यामध्ये एवढे रेडिओ असताना देखील ती रेडिओ तेरणाचा आनंद घेते हे पाहून मला खूप छान वाटलं. थँक्यू संस्कृती, तू रेडिओ तेरणासोबत कनेक्ट झालीस त्याबद्दल. आणि तिची आज फरमाईश आली आहे, ती म्हणते आहे संस्कृती कुलकर्णी दौंड पुणे येथून, आज मला मराठी दडकामध्ये अप्सरा आली हे गाणं ऐकायचं आहे, नटरंग चित्रपटातील बेला शेंडे यांचा सुंदर आवाज, अजय अतुल यांचा म्युझिक आहे. हे गीत पण खूप जास्त फेमस झालं, इंटरनॅशनल लेवलपर्यंत या गाण्यासोबत एक रिमिक्स देखील बनवण्यात गेलं होतं असं त्यांनी तिने सांगितलं. थँक्यू सो मच, खूप छान ही माहिती सांगितलीस तुम्हाला. आणि पुढे ते म्हणते मी तुमचा प्रोग्राम नेहमी ऐकते, आज खूप सुंदर कार्यक्रम सुरू आहे, तुमचा आवाज मेलडी चॉकलेटपेक्षा अधिक गोड आहे. ओ माय गॉड, मेलडी इतनी चॉकलेट क्यों है फिर हम भूल जा रहे हैं. तर थँक्यू सो मच संस्कृती, खूप छान, थँक्यू सो मच. आणि असंच ऐकत रहा रेडिओ 90.4 FM.

छान अशी लावणी जी खरं तर खूप फेमस राहिलेली ही देखील लावणी आणि सोनाली कुलकर्णी यांना देखील याच चित्रपटापासून जास्त ओळख भेटली होती जसं की अमृता यांना देखील. तर दोघींची करिअरची सुरुवात ही या चित्रपटापासून झाली होती. आता पुढचं गीत आहे अगदी खूप वेगळं गीत असणारं अल्बममधलं गाणं आलेलं आहे. तर वैशाली सामंत यांच्या आवाजातील हे सुंदरसं गीत आहे. तर ते गीत ऐकायचं आहे. दारफळवरून आपल्या श्रोते आहेत नीता, संगीता, किरण, तेजश्री, राधा, महानंदा, सरिता, कल्पना, सर्व मैत्रिणी आत्ता ऐकत आहेत रेडिओ तेरणा असं म्हणतात आणि त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे. तर आनंद घेऊयात या सर्व दारफळमधल्या श्रोत्यांचा. ऐकूयात नीता, संगीता, किरण, तेजश्री, राधा, महानंदा, सरिता, कल्पना या सर्वांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. अगदी त्यावेळेस हे गाणं इतकं गाजलं होतं तेव्हा अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांची खूप क्रेज होती. त्याच दोघांचं एक अल्बम आला होता तो देखील खूप गाजला होता. पण हे वैशाली सामंत यांचं हे सेपरेट गाणं आहे. ऐकूयात आनंद घेऊयात.

थोड्याशा आठवणी जाग्या झाल्या की नाही गाणं ऐकलं की आठवतातच, आणि तशीच आठवण सचिन झेंगडे सरांना देखील आठवली. तर थँक्यू सो मच ती आठवण तुम्ही शेअर केल्याबद्दल. तर पुढची फरमाईश घेऊयात. अगदी रेशमाताई सारखं असं म्हणत असतील माझ्या बाबतीत, मला असं वाटतं की खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा रैना, असं त्या सतत म्हणत असतात. जेव्हा मी केव्हा रेडिओवरती माझा आवाज ऐकत नाहीत तेव्हा त्या सतत असं गाणं म्हणत असतात. हो ना रेशमाताई. रेशमा जाधवताई आहेत आपल्या नियमित शोध आहेत, त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. खूप सुंदर आणि मला देखील फार आवडतं हे गाणं. खूप छान चित्रीकरण देखील आणि गाणं देखील खूप छान ऐकायला आवडतं मला हे. तर रेशमाताई तसंच त्यांचे भाऊ शंकर बजरंग सर्वजण एकत्र बसून मम्मी पप्पा देखील कार्यक्रम ऐकतोय असं त्यांनी सांगितलं, आणि पप्पा विशेषतः कोणतंही वाद्य वाजवतात हे सांगितलं. थँक्यू सो मच. नक्कीच छान वाटलं हे ऐकून देखील की पप्पा कुठलंही वाद्य वाजवू शकतात. भजनी मंडळात आहेत पप्पा, तर खरंच छान वाटलं. तर ऐकूयात रेशमाताईंच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

आता मला माहितीच नव्हतं की हे गाणं माझ्यासाठीच होतं. रेश्मताई म्हणतायत खरं तर हे तुमच्यासाठीच गाणं आहे असं म्हणत होतं आणि मी पूर्ण बघा आता गाणं ऐकलं आणि खरंच मी स्वतःलाच इमॅजिन केलं की खरंच असं श्रोत्यांना देखील वाटत असेल ना मी नसेल तर, की एक वाजतात आणि मग मी नसते तेव्हा आपले श्रोते देखील असंच म्हणत असतील. तर सचिन सर म्हणतात आज तीन कसे वाजले हे कळलं पण नाही, सकाळपासून खूप बोर झालो होतो, आज एक वाजेपर्यंत एकच्या नंतरचा हा कार्यक्रम त्यांना खूप आवडला असं म्हणतात. थँक्यू सो मच सर. तसंच राजकुमार माने सर देखील म्हणतात आज तीन कसे वाजले हे समजतच नाही आहे, तर थँक्यू एवढा प्रतिसाद दिल्याबद्दल. छान गाणी तुम्ही देखील पाठवलीत. तीन वाजतात, आणखीन फरमाईशी राहिल्यात आणि आपले श्रोते मला असं म्हणतात प्रगतताई व्हॉट्सअप फरमाईशीचा कार्यक्रम थोडासा जास्त वाढवा ना, म्हणजे सर्व श्रोत्यांच्या फरमाईशी समावेश होईल. एका या दोन तासाच्या एपिसोडमध्ये मी आय थिंक सो मला तर वाटतं 30 रोजच्या रेग्युलरच्या मी 30 फरमाईशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, तरी देखील

तास हे गाणं इतकं व्हायरल झालं होतं की ते सर्वांनाच खूप आवडलं. तसंच हेच गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. ऐकूयात शैलेश वाघमारे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

सध्या बहार गाण्यांचा असा माहोल जो तयार झाला, ओ माय गॉड, सर्व श्रोत्यांना आजचा हा मराठी तडका खूप आवडलाय असं बऱ्याच श्रोत्यांनी मला सांगितलं. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे, कारण की पहिलीच फरमाईशी मराठीत आली होती आणि मला वाटलं होतं की ट्रॅक थोडासा चेंज होईल, हिंदी गाणी येतील, पण माहोल काय झालं की चेंज झाला. पुढचं गीत तसंच, त्याच्या पुढचं तसंच गीत आलं, त्यामुळे पण मराठी तडका ठेवला आणि तशीच सदाबहार एव्हर ग्रीन राहिलेली गाणी देखील आली, त्यामुळे आजचा प्रोग्राम करताना मला देखील खूप छान वाटलं. तर सर्व श्रोत्यांचे आभार देखील मानते की त्यांनी तेवढं आज काय म्हणतात की चांगली चांगली गाणी माझ्यापर्यंत पोहोचवली आणि तशाच पद्धतीत मला निवेदन देखील करता आलं, त्याबद्दल सर्वांचेच आभार मानते. आणि आज मात्र वेगळा माहोल तयार झाला, पण जाता जाता एक स्पेशल गीत आहे, कारण की कव्हे तालुका बार्शी येथून आपल्या ज्या श्रोता आहेत, अश्विनी गळकेताई, त्यांची फरमाईश आहे. आज ते म्हणतायत की म्हणजे मला मीनाताईंनी देखील इन्व्हाइट केले, त्यांच्या इकडे यात्रा आहे असं म्हटलंयत, हनुमान यात्रा आहे, तर तीच आहे, त्याचं इन्व्हिटेशन मला दिलंय. त्या म्हणतात कव्हे गावामध्ये हनुमानाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे, 3 दिवस ही यात्रा असते, तुम्ही पण या, तुम्हाला स्पेशल आमंत्रण आहे माझ्याकडून असं मीनाताईने सांगितलंय. नक्कीच मीनाताई, प्रयत्न करू. आणि आजची सर्वच गाणी खूप छान झाली, मराठी तडका खूप छान झाला आणि जाताना माझ्या पसंतीचं नाही, कारण की आता यात्रा आहे म्हटल्यानंतर नक्कीच आपण जे सर्वांच्या आवडीचं गीत आहे, शनिवार देखील आहे, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अरे एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. जाता जाता वंदन करते हनुमानाला आणि याच गीतासोबत मी आर्ज प्रगती इथेच थांबते. भेटूयात परवा 1 ते 3 दरम्यान अशा सदाबहार गीतांचा नजराणा घेऊन आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर आज ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेत, प्लीज त्यांना सॉरी म्हणते, खूप आणखीन देखील खूप राहिलेत माहिती, पण त्यांना सॉरी म्हणते, कारण की वेळेअभावी मला त्या घेता येत नाहीत. 1:15 आले होते, 3:14 झालेत, बघा म्हणजे वेळेवर बरोबर घेतलेले आहेत. तर ज्या श्रोत्यांचे राहिलेत, तर प्लीज आय एम रिअली सॉरी म्हणते. सर गिरीश कुलकर्णी सर, तुमचं पण याच गाण्यामध्ये नाव घेते, गिरीश कुलकर्णी काका नातेपुते येथून, त्यांना देखील हेच गाणं ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच भेटूयात. आता जाऊ द्या ना मला, आता वाजले होती ना असं म्हणत भेटूयात सोमवारी. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एका अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला। ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल। पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD मध्ये। आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाहीयेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे। आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय, त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिती, हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईटपण आहे, दुःखदपण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर, म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना, म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली। तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं। मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे।
2: थँक्यू सर, थँक्यू सो मच।
1: आणि आदिती, आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात। नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तो अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग।
2: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले, 10 दिवस म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये। मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात, तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं। पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती, की काही वेळेस तर वाटलं की आता झालं, सगळं संपलं आपलं। पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं। तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत। म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून, तर ते मी एकटीच आहे। आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला, म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढे आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये, आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते। पण ऍक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं, आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची। म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या, आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली। तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4th दिवशी मी अभ्यासाला बसले होते सर।
1: म्हणजे तो फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
2: हा, पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता। तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला, तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास 2 चा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास 3 चा। तर पेपर दिले वगैरे, झेडपीचे पण पेपर दिलेले आहेत मी, पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत, पण रिझल्ट पीडब्ल्यूडीचा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही, किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी, बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता, सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
1: तर अदिती, खरं तर हे खूप भावनिक आहे, मला पण बोलताना तेच ते भावनिक झाल्यासारखं होत आहे. पण याला असं म्हणू शकतो, वडील काय करायचे?
2: पप्पा शेती करायचे.
1: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळत आहे, म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो, पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं तर निश्चित हे हा योग जो आहे तो जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
2: हो सर.
1: तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून, पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटतं की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तू यश मिळवत आहेस.
2: थँक्यू सर.
1: तर अदिती, आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
2: आहे.
1: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते, पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलं?
2: अर्थात 10वीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे 1 नंबर 2 नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत, स्टील नाव.

0: आहे आणि मग ते झालं ऍडमिशन. एक महिना मी कम्प्युटर मधून केलं, तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे, इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, एक एक दोन दोन मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28 पास असायचं, मला 30-32 असे इन अँड एव्हरी स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की चौथ्या सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे चौथं पाचवं आणि सहावं सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना थर्ड इयरची खूप धास्ती घेतली होती की थर्ड इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असा असायचा इश्यू. तर अभ्यास केला होता थर्ड इयरमध्ये, पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे त्या तीन सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे. म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांना कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला. पण टिल नाव आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ऍट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव्ह एक्झाम्पल आहे की ती मीच आहे तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर जेव्हा डिप्लोमाला होतात आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झाले पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हने बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
1: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करता आला. मग हे तुझा आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचं आहे म्हणून?
0: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं. आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते. पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे. तर त्यानुसार मी अभ्यास करत होते आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
1: तारीख कधी कळली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
0: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7th चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते. तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशन मध्ये केला, ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे. हे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 दिवस गेले मध्ये, पण मी माझी ग्रिप सोडली नाही.
1: आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली, जरी एक पेपर असेल, तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवला किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
0: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो, त्यामध्ये सगळे विषय 18 कव्हर केलेले असतात आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी, इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतात. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता. आणि मराठी मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोरा बाळंबे सरांचं पुस्तक होतं आणि इंग्लिश व्याकरणासाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं.

0: तर हे पुस्तकं मी नाही नाही म्हणतात 6-6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
1: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
0: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचं खूप योगदान आहे की मला इथंपर्यंत त्यांनी आणलंय.
1: बर बर.
0: त्यामध्ये खूप आळशी मी, नट्स कधी काढणार नाही. डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या सेकंड इयर पासून आतापर्यंत अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, कस काय करायचं, कुठल्या पॉइंट फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत, ह्या पॉइंटवरती जास्त फोकस करा. इथंपर्यंत मॅडमच्या स्टडीची डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळे मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि मी तर एवढी लकी असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळंच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
1: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या PDF मध्ये दिसलं, तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
0: त्यानंतर PWD ची प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी TC मेन्शन केली होती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असेल, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला TC ची गरज होती. तर मग ती TC पण घेतली मी मागून. TC लागल्यानंतर 10वीचे मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते 10वीची हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि TC काढली होती 10वीतून, तर ती TC डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीटच, मग तिथे PDF मध्ये डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल 10th सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. तर मी विचारलं, अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते 10वी सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 वाजता माझी ट्रेन होती आणि मी म्हणलं ना ते माने सर म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ऍडमिशन इकडचं इकडे ट्रान्सफर केलं होतं, त्या सरांचा फोन आला मला आणि अशी अशी तुझी हे मुंबईला होता आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचा मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13 तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि शाळेतून सनद आणली काढ आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारले 10वीची. मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे, पण सनद, जन्म दाखला, मार्कशीट वगैरे, सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते, कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला, बॉन्ड, या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हां, तर ते स्टार्टिंगपासूनच म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर 13 तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
1: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिच्याशी. ती मूळतः राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून PWD विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा, त्या कुठल्या दिल्या होत्या?
0: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत मी. जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधार विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
1: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
0: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील, आणि अपेक्षा असे वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय, रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधार मध्ये.
1: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये आणि त्या पदामध्ये काय फरक असतो का?
0: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काय नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
1: अच्छा, म्हणजे पाटबंधारामध्ये थोडस अपग्रेडेशन असेल असं
0: वाटतं.
1: अच्छा, ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठेतरी पुणे मुंबई जायचं असतं, अब्रॉडला जाण्याचा विषय असतो. एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं. पण तुला ते काय म्हणतात, ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
0: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठे आमच्या घरामध्ये, अजून मला दोन चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा सगावाची ओळखच आहे सर, की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे. तर
1: म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
0: तसं नाही. आता आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना, चांगल्या, हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासून खूप सपोर्ट राहिला. मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती, आणि तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लावलं. असे दोन दोन वर्षाच्या गतीने आमच्या घरात तीन सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासून त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता. त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर, आणि तिसरे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह राहिले, आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
1: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथलं दोन तीन वर्षाचं एज्युकेशन असेल, किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग.
0: स्मार्ट
1: सपोर्टच विचारतो.
0: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झाला पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे. तर जे माझे मैत्रिणी आहेत ते विचारायचे, काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर, की तीन तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
1: अच्छा, याचा अनुभव तो घेतला
0: आहे? आहे अनुभव आहे मला. फक्त रील स्कोर करणे आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही. आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
1: बरं, तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की दोन दोन तीन तीन तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं, पण मग जे आता अभ्यास करताय, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत, किंवा ज्यांना कोणाला आपलं एम गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
0: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं,
1: पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
0: गरज पडण्यातच
1: येणार नाही.
0: एम क्लिअर असेल तर एक तर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच, म्हणजे ह्या वयात कसं एकतर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
1: बरोबर,
0: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर. तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही नंतर पुन्हा गेलंच नाही.
1: आजूबाजूला वातावरण तसं असेल?
0: नाही सर, नव्हतं. माझा फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
1: बर, तर मग आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून, धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं आलं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो हे पण आपण पाहिलेलं आहे, तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या मुली ज्या काही मुली असणार आहेत त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला वाटतं?
0: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथंपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हां, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो, आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाही तर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे, काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
1: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आले की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
0: दोन दिवसापासून चालू होतं सर की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला, म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही, एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या लागू नाही तर न लागू म्हणलं नशिबात असेल ते होईल. 5:45 लिस्ट पडली तेव्हा मग पण मी 5 बघितली, तर समोर आई होती. मग असं कुठंतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते, मिरिट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झाले. तर मला असं वाटायचं की बापरे आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार, म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू शकत. पण सर्च PDF बघितली, नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाक मध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे, 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS. तिथकच बघितलं, म्हणलं नक्की मीच आहे का, फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज, सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठंतरी वाटलं की पप्पांनी, माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितले होते की कुठेतरी आपल्या मुलींना आपण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला, ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता. पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन आयडी असते आणि रोल नंबर, म्हणजे 3 वेगवेगळे फेज असत. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसते तेच आपण बघितलेलं, रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठणार. सगळे गावातले माणसं आले, रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घर गच्च. पण माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का, डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर, महाराष्ट्रात म्हणजे काय. आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना तेव्हा 300 जण माझ्या नंबरवरती होते, 153.81 महाराष्ट्रातले 300 लोक होते. खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं काय होणार आहे. मग ते झालं 8-9 वाजता, 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का, एकदा चेक तरी करते. म्हणून मी डबल रूम मध्ये जाऊन बघितलं माझ्या ऍप्लिकेशन फॉर्म, रोल नंबर, आयडी, सिरियल नंबर, तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. असे 2-3 दिवस
1: ही जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी,
0: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून ते खूप लवकर झालं.
1: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचा तू एक विषय बोलतेस ना, खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर हे दिसून यावं, कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचं आहे, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आदिती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे, पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस, निश्चितच हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे, आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतंय की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू तू म्हटली होती की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड थोडंसं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता, पण चित्रपट पाहणं, टीव्ही पाहणं असं काही विषय होता?
0: नाही सर, टीव्ही तर जवळजवळ 6 वर्ष झालं मी टीव्ही, माझं टीव्हीचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये, किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाची चोड आहे तसंतला पण काही भाग नाही आहे. एव्हरेज स्टुडंट कुठपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता, पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर, वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला हार्डली 2 ते 3 तास तर मी देतच देत होते, आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय, त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतायत तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफ मध्ये पॉइंट घडले सर ह्यात, मी तर स्वतःला एवढे लकी सांगते की तेरणाचे स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिट मध्ये गेलेली आहे.
1: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला, राहण्याचा
0: वेळ वाचला, हो आणि फॅमिली सोबत राहिला. हो
1: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे.
0: होते सर, गाणे ऐकत होते.
1: गाणे ऐक आहे ना, तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राईब करेल, किंवा तुला वाटतंय की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
0: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राईब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फते.
1: वा,
0: एनर्जेटिक आहे सर,
1: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे, पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आदिती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे, तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं, कम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं, आणि धाराशिवचा नाव लोकयुक्त तू तशा पद्धतीनं वाढवावा, अशा पद्धतीने रेडिओ तेरणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ती निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रेरणादायक ठरणार. आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का सांग
0: मुलींना? मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहावा, गेट अ ग्रीप अँड
1: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
0: पाहिजे. यस सर, यस.
1: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे. तर निश्चित तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा, तसंच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2353-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार? पण आता सगळे त्यांना लाडके आप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80. सौ पुनगडे मॅडम, 94 20

0: 249 सौ जाधवर मॅडम 940 46 253 52 श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-200-549, सौ जाधवर मॅडम 9404-243-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-26-29-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2332-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 233 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये।

0: द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहन पर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
1: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
0: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 233 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16.
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणाजगजिस्या पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.